0: ولی چنگ شملت دنم که تو وفیلت مر چنگ شملت.
1: A Körmendiek kedvenc zenéi, Körmend kedvenc rádiójában. 99.8 Körmend FM.